कोत उदते आए, सात जना का मंत्र कमाए, आप तरह सगले कुल पारे, तिस दरगे खाक न पावणिया। तू वड्डा तू ऊंचो ऊंचा, तू बेअंत

समीर बदभाई गुमिया तू सांवाया समीर बदभाई गुमिया तू सांवाया अरे हनुमान जी